0: ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ವರ್ಷ ಅರಿತು ಶ್ರಾವಣ ಕೃಷ್ಣ ಪಕ್ಷ ಸೂರ್ಯೋದಯ ಮಾ ಪವಿತ್ರ ದಿನಾದ ಸಪ್ತಮಿ ತಿಥಿ ರಹೇಕು ಸತ್ತೀಸ್ ಘಡಿ ತಿನ್ ಪಲಾ ಪಾಂಚ ಬಜರ ಏಕತೀಸ ಮನೆ ಸಮ ಅಶ್ವಿನಿ ನಕ್ಷತ್ರ ಚೌತೀಸ್ ಘಡಿ ತೇತೀಸ ಪಲಾ ಯತಿಖರ ಯಾಂಬಡ ಹೇರ್ದಾಖರಿ ಸಾಂಝಕು ಸಾತ ಬಜರ ಉನ್ನೈಸ ಮನೆ ಸಮ ಶೂಲ ಯುಗ ರಹೇಕು ಸ ಸತ್ತಾಯಿಸ ಘಡಿ ಚೌವಾಲಿಸ ಪಲಾ ಭದ್ರಾಕರಣ ದುಇ ಘಡಿ ಘಾರ ಪಲಾ ಆಜ ಆನಂದ ಯುಗ್ಮಾ ಮೃತ್ಯು ಯುಗ ರಹೇಕು ಸ ಆಜಕು ದಿನ ಮಾನಕ ಸಮಯ ತೇತೀಸ ಘಡಿ ಅಠಾರ ಪಲಾ ಬಿಹಾನ ಸೂರ್ಯೋದಯ ಪಾಂಚ ಬಜರ ಉನ್ತೀಸ ಮಿನಿಟ್ ಜಾಂದಾ ಭಯ ಸಾಂಜ ಸೂರ್ಯಾಸ್ತ ಛ ಬಜರ ಅಡಚಾಲಿಸ ಮಿನಿಟ್ ಜಾಂದಾ ರಹನೆ ಸ ಆಜ ಅಷ್ಟಮಿ ವ್ರತ ಪಂಚಾಂಗ ಬಾಟ ಉಲ್ಲೇಖ ದೇಖ್ನ ಸಕಿಂಚ ಯೋ ಜಾನಕಾರಿ ಸಹಿತ ಅವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜ್ಯೋತಿಷ ದರ್ಪಣ ವ್ಯವಸಾಯ ರೇರ ಪ್ರಸ್ತುತ ಗರ್ಸು ತಪಾಯಿಕಾ ಗ್ರಹ ಗೋಚರ ಕೆ ಕಸರಿ ಅನಿ ಕಾಹಾ ವ್ಯತೀತ ರಹನೆ ಸ ತಪಾಯಿಕಾ ಗ್ರಹ ಲೈ ಕಸರಿ ವ್ಯತೀತ ಗರ್ನೆ ಸ ಪೈಲಿ ಗ್ರಹ ಗೋಚರ ತತ್ಪಶ್ಚಾತ್ ಹಾಮಿ ರಾಶಿ ಫಲ ತರ್ಫ ಲಾಗಿ ಹಾಲ್ನೆ ಸೌ ಸೂರ್ಯ ಕರ್ಕ ರಾಶಿಮಾ ಛನ್ ಚಂದ್ರಮಾ ಮೇಷ ರಾಶಿಮಾ ಮಂಗಲ ಮಿಥುನ್ ರಾಶಿಮಾ ಛನ್ ಭನೆ ಬುಧ ಗ್ರಹ ಕರ್ಕ ರಾಶಿಮಾ ಛನ್ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕರ್ಕ ರಾಶಿಮಾ ಛನ್ ಭನೆ ಶುಕ್ರ ಗ್ರಹ ಅವಸ್ಥೆ ದಿಖರ ಕನ್ಯಾ ರಾಶಿಮಾ ಛನ್ ಶನಿ ಗ್ರಹ ದಿಖರ ಮೀನ್ ರಾಶಿಮಾ ಛನ್ ರಾಹು ಕುಂಭ ರಾಶಿಮಾ ರ ಕೇತು ಭನೆ ಸಿಂಹ ರಾಶಿಮಾ ಆಜಕು ಗ್ರಹ ಬಾಟ ಯಹಾ ಸಂಕೇತ ದೇಖ್ನ ಸಕಿಯೇಕು ಛ ಅವ ತಪಾಯಿಲಾಯಿ ಜಾನಕಾರಿ ಗರೌ ತಪಾಯಿಕೊ ರಾಶಿಲೆ ಕೆ ಭನ್ಛನ್ ತಪಾಯಿಕಾ ದಿನಲಾಯಿ ಆಜಕ ದಿನ ಬಾಟ ಕಸರಿ ವ್ಯಾಪ್ತಿ ಗರ್ನ ಸಕಿಂಚ ಮೇಷಾದಿ ಬಾರ ರಾಶಿಫಲ ಸಬೈಭಂದಾ ಪಹಿಲೋ ರಾಶಿ ಮೇಷ ರಾಶಿ ಮೇಷ ರಾಶಿ ಉನ್ನೆಕೋ ಲಾಗಿ ಆಜಕೋ ದಿನಮಾ ರಾಮ್ರೋ ಹಾಲ್ಕೋ ಯುಗಹರು ದೇಖ್ನ ಸಕಿಯೇಕೋ ಛ ಲಗ್ನಮಾ ಭಯೇಕೋ ಚಂದ್ರಮಾಲಿ ಗರ್ದಾ ತಪಾಯಿಕೋ ಪ್ರಶಂಸಾ ಸಬೈಲೆ ಗರ್ಸನ್ ಕಾಮಮಾ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಊರ್ಜಾ ಮಿಲ್ನೆ ಯುಗ ಛ ಆಶಿಕಾ ಕಾಮಹರು ಬಾಟ ತಪಾಯಿಕೋ ಲಾಗಿ ಧೇರೈ ಕುರಾಮಾ ಸಹಜ ಹುನೆ ಯುಗ ದೇಖ್ನ ಸಕಿಂಚ ಉನ್ನತಿ ಪ್ರಗತಿಕೋ ಲಾಗಿ ಧೇರೈ ಕುರಾಮಾ ಸಹಜ ಹುನೆ ಛ ಮಾನ ಸಮ್ಮಾನ ಮಾ ವೃದ್ಧಿ ರಹನೆ ಛ ಭನೆ ಆರ್ಥಿಕ ತಾಕೈಕಾ ಕಾಮ ಬಾಟ ಸಫಲತಾ ಹಾತ್ ಪರ್ನೆ ಯುಗ ಛ ಉನ್ನತಿ ಪ್ರಗತಿಕೋ ಲಾಗಿ ಧೇರೈ ಕುರಾಮಾ ಸಹಜ ಹುನೆ ಯುಗಹರು ದೇಖ್ನ ಸಕಿಯೋ ಆಜಕು ದಿನ ಬಾಟ ರಮಾಯಿಲಾ ಕ್ಷಣಮಾ ದಿನ ವ್ಯತೀತ ರಹನ್ಛನ್ ಲಗ್ನಮಾ ಭಯೇಕೋ ಮಂಗಲ್ಯ ಅಲಿಕತಿ ಜಿದ್ದಿ ಸ್ವಭಾವ ಬನಾಉನ ಸಕ್ಷ ತರ ಜಗ್ಗಾ ಮಾಟೋ ರ ಭೂಮಿಕಾ ಕಾಮಹರು ಬಾಟ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಊರ್ಜಾ ಪ್ರಾಪ್ತ ರಹನೆ ಛ ಅಲಿಕತಿ ಆಫುಲಾಯಿ ಝುಟಾ ಆರೋಪಕ್ಕೆ ಸಾಮಾನ್ಯ ಲಾಗ್ನ ಸಕ್ನೆ ಸಂಭಾವನಾ ಭಯಕಾಲೆ ವಿಶೇಷ ಸಾವಧಾನಿ ಅಪನಾಉದೆ ಅಗಾಡಿ ಬಣ್ಣು ಭಯ ಭನೆ ಶುಭ ಹುನ್ಛ ನಬನೆಕಾ ಕಾಮಹರು ಬನ್ನ ಸಕ್ಷನ್ ಯತಿಖೇರ ಲಗ್ನಮಾ ಬೃಹಸ್ಪತಿ ಬುದ್ಧಿತಾದಿ ರಾಜಯುಗ ಆಜಕ ದಿನಮಾ ಅಶ್ವತ್ಯ ರಾಮ್ರ ಯುಗ ಛನ್ ದಶಮ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಚಂದ್ರಮಾಲಿಕ ಭನ್ನೆ ಆಜಕ ದಿನ ರಾಮ್ರ ಗರಾವಣೆ ಯುಗರು ಛನ್ ಯಾತ್ರಾ ಫಲದಾಯಕ ಬನ್ನ ಸಕ್ಷನ್ ಖೇಲ್ಕುದಕಾ ಕ್ಷೇತ್ರಮಾ ಮನ್ ಜಾನ ಸಕ್ನೆ ಯುಗ ಛ ಸಿಂಹ ರಾಶಿ ಉನ್ನೆಕೋ ಲಾಗಿ ಆತೆಕಾ ತಾಕೆಕಾ ಕಾಮಹರು ಬಾಟ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಊರ್ಜಾ ಹುನೆ ಮಿಲ್ನೆ ಹಲ್ಕ ಯುಗರು ಛನ್ ಆಜಕು ದಿನ ಬಾಟ ಹೇರ್ದಾ ರಾಹುಕು ಅಲಿಕತಿ ದುಷ್ಪ್ರಭಾವ ಭಯ ತಾಪನಿ ಚಂದ್ರಮಾಕ ಪ್ರಭಾವಲೆ ಗರ್ದಾ ಪ್ರೇಮ ಸಫಲತಾ ಮಿಲ್ನೆ ಛ ಪಶು ಚೌಪಾಯ ಬಾಟ ಲಾಭ ಲಿನ ಸಕಿನು ಸ್ವಾಸ್ಥ್ಯಾತ್ಮ ಯಾತ್ರಾ ಮಾ ಸಫಲ ಹುನೆ ಯುಗ ಛ ಕನ್ಯಾ ರಾಶಿ ಉನ್ನೆಕೊ ಲಾಗಿ ಆಜಕು ದಿನ ದೈನಿಕಿ ಕಾಮಾಲೆ ಅಪ್ಠ್ಯಾರ ಸ್ಥಿತಿ ಛನ್ ಚಟ್ಪಟಿಕೋ ಭಯ ರಹನ ಸಕ್ಷ ಸಾವಧಾನಿ ಆಜಕು ದಿನ ಬಾಟ ತಪಾಯಿಲೆ ಅಪನಾಉನು ಪರ್ನೆ ಹಲ್ಕಾ ಯುಗಹರು ದೇಖ್ನ ಸಕಿಯೇಕೊ ಛನ್ ಭನೆ ಗರ್ದೇ ಆಯಾ ಹರೇಕ ಕಾಮ ಬಾಟ ಸಫಲತಾ ಪ್ರಾಪ್ತಿಕೋ ಲಾಗಿ ದಿನ ಶುಭ ಛ
1: ज्योतिष दर्पण ज्योतिष कार्यालय भरतपुर चितवनमा
2: हामी कहाँ वृन्दावनबाट अध्ययन पूरा गरी आउनु भएका ज्योतिष ज्ञान सम्बन्धी वर्षौंदेखि अनुभव संगालु भएका राष्ट्रिय तथा अन्तर्राष्ट्रिय सम्मान द्वारा विभूषित राष्ट्रिय स्तरमा ख्याति प्राप्त ज्योतिषी पण्डित लक्ष्मण वेदी द्वारा कम्प्युटर प्रविधिबाट चिना टिप्पण बनाउने हेराउने वास्तु सम्बन्धी परामर्श घर घडेरीको माटो परीक्षण पितृ उद्धार रत्न र कवच धारण कुण्डलीमा भएको अशुभ योग र ग्रह शान्ति एवं विशेष धार्मिक अनुष्ठान वैदिक विधि द्वारा गराइन्छ।
1: सम्पर्क
2: ज्योतिषी पण्डित लक्ष्मण सुवेदी ज्योतिष दर्पण ज्योतिष कार्यालय भरतपुर चितवन मोबाइल 98453 97658 98142 73
1: पुनश्च संगीतमय पुराण वाचनका लागि पनि सम्झन सक्नुहुनेछ।
3: तुला राशि
0: आजको दिन वहाँ काममा सफलता मिल्ने खालको योग छ। लामो दूरीको यात्राहरूबाट सहज हुनेछ भने गर्दै आएका नयाँ कामबाट सफलता मिल्नेछ। उन्नति अनि प्रगतिको लागि धेरै कुरामा सहज राशिबाट संकेत छ। वृश्चिक राशि हुनेको लागि गर्दै आएका हरेक कामबाट सफलता देख्न सकियो। आजको दिनमा तपाईँको लागि धेरै कुरामा सहज हुने खालका योगहरू छन्। मान सम्मानमा पनि वृद्धि आजको राशिबाट संकेत छ। धनुराशि हुनेको लागि आजको दिनमा गर्दै आएका नयाँ कामहरूबाट सहज हुनेछ। तपाईँको प्रशंसा सबैले गर्न सक्ने योग छ। लामो दूरको यात्राहरूबाट सहज हुनेछ। यतिखेर हेर्दा पञ्चम स्थानको चन्द्रमाले विद्या बुद्धि र वक्तित्व कलाहरूबाट आजको दिन सफल बन्ने योग राशिमा संकेत छ।
1: मकर राशि।
0: काममा सफलता मिल्नुका साथमा अलिकति चिन्ता पनि वृद्धि रहनेछ। मन असाध्य चुलबुले र चञ्चले रहन सक्ने योग छ। आजको दिनबाट तपाईँको ग्रहमा अलिकति केही कामहरूबाट असहज वातावरण हुने भएकाले ओम राम राहवे नमः मन्त्र जप गर्नुभयो भने दिन शुभ हुन्छ। कुम्भ राशि हुनेको लागि गर्दै आएका कामबाट सफलता मिल्ने छ। मान सम्मानमा वृद्धि हुन्छ। नबनेका कामहरू भने बन्दै जान सक्ने योग छ। र अन्त्यमा मीन राशि हुनेको लागि गर्दै आएका कामबाट सफलता मिल्नुको साथसाथमा मान सम्मानमा वृद्धि आँटेका ताकेका कामले साथ दिने योग राशिमा संकेत छ।
2: के तपाईँ भूत वर्तमान र भविष्य जान्न चाहनुहुन्छ?
1: त्यस्तो हो भने आउनुहोस् ज्योतिष दर्पण ज्योतिष कार्यालय भरतपुर चितवनमा।
2: हामी कहाँ वृन्दावनबाट अध्ययन पूरा गरी आउनुभएका ज्योतिष ज्ञान सम्बन्धी वर्षौंदेखि अनुभव सँगालु भएका राष्ट्रिय तथा अन्तर्राष्ट्रिय सम्मानद्वारा विभूषित राष्ट्रिय स्तरमा ख्याति प्राप्त ज्योतिषी पण्डित लक्ष्मण वेदीद्वारा कम्प्युटर प्रविधिबाट चिना टिप्पण बनाउने हेराउने वास्तु सम्बन्धी परामर्श घर घडेरीको माटो परीक्षण पितृ उद्धार रत्न र कवच धारण कुण्डलीमा भएको अशुभ योग ग्रह शान्ति एवं विशेष धार्मिक अनुष्ठान वैदिक विधिद्वारा गराइन्छ।
1: सम्पर्क
2: ज्योतिषी पण्डित लक्ष्मण सुवेदी ज्योतिष दर्पण ज्योतिष कार्यालय भरतपुर चितवन मोबाइल 98453 97658 98142 73 601।
1: संगीतमय पुराण वाचनका लागि पनि सम्झन सक्नुहुनेछ।
3: के तपाईँ आफ्नो भूत भविष्य र वर्तमानको विषयमा जान्न चाहनुहुन्छ?
4: त्यसो हो भने अब चिन्ता नलिनुहोस्, सुन्नुहोस् कार्यक्रम ज्योतिष दर्पण।
3: राष्ट्रिय स्तरमा ख्याति प्राप्त ज्योतिषी पण्डित लक्ष्मण सुवेदीको साथमा कार्यक्रम ज्योतिष दर्पण देशका विभिन्न रेडियो स्टेशनहरूबाट हरेक बिहान 8 बजेदेखि सुन्ने प्रयास गर्नुहोला।
4: पञ्चाङ्ग दैनिक राशिफलको साथमा तपाईँकै जिज्ञासाहरूको समाधान गर्ने फरक कार्यक्रम ज्योतिष दर्पण।